mihar kurin atuje dehite gulewa kenu to lobin gule dehite gulijja hama yaginum wes mi ufavir kame ihsas wega annane den algunu mihar keni mafolwani enu to male folinya e komes gahe bagicha sifakure vigen edie ehmeje e kahla gastake bagicha e komanye mikene gulshan inge to ehme efade lobi ge e bagicha ga e ufavir kom ge ma mi foleni e miga misfakurani mi primrose ma ए मिफादा मे वरका फळी मि उफाविर कन लिबुनीमा देन एइन ए लिबेनवा राहेतके शजातके नुलिबिन दाणे हेये ए मिहावर मिकन गोसेविया अळगुने तेर ही नुकुराका हितामतके बकुरे एनो ते हेमे एहावर उफाविर कन लिबिगेन दे मि लोबिन दे हिते गुडीचिया एमेमा लोलन नुफेनोस एन नुलेवनस बगीचा उफेदिगेन गोस मातके बेस फळिगेन दानी

0: Quer fazer a conta de varo? Que dali falou ele? Eu ri dali. Como é que me admira? Admissível, meu delito.
1: Você recordou não? Me enviou que tá lá na boca de gênero, tá? Me dita tudo, Rogos. O fisco de Nago, ele ninguém ia casar, a boca de Dan de Reta.
2: Demme Ardivigente Diei, Divei Filme, Edie de Rodi Megacine, Gerdo. Raja legendary the actress on Kamava Arifa Ibrahim Adi Chilia Mosamani Kemisina ki Divehi TikTok ka Makbul a dialogue. Me filmuka Arifa ki Mariam Nisha Kulefava Mira ge mamma Adi Chilia Mosamani kaki Mira ge papa. Film Nobala miuna Handanko denama Edi di Hodi meki Ismail Rashid feature film Kumfenikin the Furtama film visme. Me filmaki Tiniskandobi ge filme. Film ga toyib nota isyang meera nota nisha feni ene deke intiha lobive sikuni ge hamajeun gelle hisabade ekamuko meera lobivani ene ge kuderu ge ekweria rashwan nota yope deke rashwan kiyavam beeraddaanguluma kantata dimavi gotun rashwan deke ruliyas badal hifun ge ruhega meera nimmani toyiba kaveni kora می هاجان گون کے تھیرین افیدگیندا جذباتی منظر تک ڈائیلاگ تک کی می فلم کے ایم ایف ہا گ کر وے بہ می فلم اون ٹک ٹاک کا ایم ایم بل مم می دا کلپ کی لوپی کے کلپ نو میرا کے مما کے ہوری شکوا تک کی اڑی وگیندا می سین گنے بہ کا کم دا سبب کی می گنے بہ کا گلے واہگ تک کا باتی
1: مو ہنے وانی دے کم می دو گھندن روش فی فی می ہا می ہنے دیورون گے بارو ایم ایم سن فی ہنے مکا Murihak kami kurang bijak ni, media tu enggak kani. Kurang bijak dia sebab fasih hendau. Mama kari kewan pernah fia budik kamu ki berak kulen dia.
0: Kaya fasih aku deh, baru ke dari pulau heli. Dari dari pulau. Kau bayar tu ni tu mira, aduh sihir tu jadi.
1: Fasih aku deh, nampi himbi angkat orang abad tu jahen ata. Bijak datu rohugos. Office kudin naya kau evening iya kas abad tu kudan jahen ata.
2: आरिफा के मोल डायलॉग डिलीवरी या एगे एकुलवे जज्बाती रागा ए दोसर के एक्टिंग के फुरी हम कमु हासको मी डायलॉग की मियतु के जुवानु न विस्वर कमुदा आदि रील्स नो त टिकटॉक हदम फसे ह डायलॉग का विस्वनी वेफ मे फिल्म की हतरवन कौमी फिल्म अवार्ड्स का मे फिल्म के अलावा ओसिफावा इरु एरिए मे लवें एम मेमोल लेंबेरिया एम मेमोल फिरहिं आदि अंगे लवक्युंतिरियागे अवार्ड हासिल कोफवायरु मरियम निशावणी एम मेमोल बतलागे अवार्ड नॉमिनेट वेसेफ मिफद जमावी क्लिप त रेडियो या सोशल मीडिया के जरियांग आलुन तिलोमकी दिवे सिनेमा के रन जमानु के हंदान तंग आवे दिवे उफिद्दुन तकन वे लोब इतुर वेकिन दाकमे
1: ओ हेने वाणी दे कोमे दुग हेंदुन रोशफिया फे मीहा मेहुने देवरोंगे बरोए एम मेम सन्ना फिहुने मखा

0: मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गैड दिवे ही एफएम दिवे ही नाइक
1: नमो दिहे एके मेगाहर्ट्स दिवे ही एफएम